0: टॉयलेट्स पूरे खाली क्यों हैं? कहाँ गए सब लोग?
1: जा भी तो रचना कॉफी.
2: थैंक यू. मलक निधि था
1: आ देम में निधि इधर अच्छे बैंड हूँ ता
2: एक मुक्त आहारिंग बैंड हम नहीं अच्छे देम बेफा
1: ऐ को अच्छे
2: आर मीत तंगरने हाँ दावे है दोस्त माजी बेकन दाले आर में बदल बे कैवनी को दरी ले भी मैं आरु कैवन जा तिंग हरु भी
1: देखो बामासले यकी
2: मासले की हम ना आदिवे सहन विष्णु कुराती हैप्पी एनिवर्सरी माय लव मेरे तो यहाँ दिन देखोड़ कोड़ हादिया है
1: वाव कोचे
2: भला दो बल
1: अंगोटी इत्ता मैं अंगोटी इत्तो
2: रीति तो आर नेंगे हमने रीति बाने का ती आरिंगे मामा आन वर्क कोरिं दी फे री फट्टर को आरिंग हेड्डी अंगोटी है रीति तो की वेचन नबने थे नी हमना ए हमना
1: आ आ की के
2: आर मैं यानी अंगोटे रीति है बोलने बता
1: आ रीति वारा रीति
2: यकीन ता रंगला पुण्य बता
1: आई के रंगले देंती कॉफी बुए बता तीता एगुलनी हालो तीता आ रंगलो जावी दुविस रंगलो कुडमी हाविस रंगलो आ गेगा मिउलनी कौन दुआ है ता तीता मिया रो अन्न दुस फाइनल वेज जता मिया अन्न हफ्ता आगा ऐहने नो रंगलवाने अहन्नंग ओके आ ओके वारे सलामिये
2: कीने वीयो हाँ ता हास भी कमें गोस भी ता
1: आरे बुनी में नू तीता में मेरा शंगान ना वेगे बुनी वाह का मैं न हफ्ता गान्ना ना मो
2: ठीक ही हाँ रंगलो कमे उफाविर कमे नू ती हमना का आयला का बैयो को मेरे शंग आऊंगे कि हाँ पड़ो उफले हमना की वेतिहा वर्ती हास बनी दें
1: दें हमा कमे नू वे एका मुकु जावी दो तीता में ना मिगे
2: की तभी मिगे के में हो ना तिबे बने नो हाँ दा फौरी ये बहुत टेडो हमना उल्लेख को तुम ही वाणी उड़ो बोमच्चा बिट्टी दाने ती उल्लेह
1: उड़ो बोमच्चा नो एट्टोनस मिफार हम गैमुस मागे आगो बिट्टे ने मिहुं कोरी मतीगा
2: हमना गा को बिट्टे ने एयो
1: बालती इत्ता इंदिगे उल्ले निहाँ दा मुस्सन दी मिया काए तीत्ता में न की हाँ द तनवस दीरोल में उड़े पाए के
2: बैं को बात मसले की एका मा हमना तिहा हास्वान जैसा बैं हरना करनो इसने
1: जावी द करनींगे ने तीत्ते की हुरी को तंगुरी बीबीसी है बीबीसी एका न्यू सीएनएन ना अलजाजीरा विस्तोनु कराने जावी द इंगे ता तीत्ता के फिरी में आए कि वारा मुसंदी भी अफारी वेरी है, एके वेस वारा बोटवे फरी थी वाने, गेगा हुन अफारुनी चरा ही फागेंगोले सामान वेस, वारा मोड़ ऐच्छे ही हुन नाने, एका मगु मिगेगा कोचिंग हुरी,
2: तें कोबा मस्सदे कि तीत्ता यान्ने मिगेगा हुरी ऐच्छे बलंता, मिगे बलंता, हमना एक कामनु दाती, हमना बेनु मिगें आहरण के गेगा न होले मिगे कोई यही फेंगे आहरण में मिगे कमी होले नहीं बस मेरा सुख कोई यद्दे होरी हाँ गे बदायगे हमने कामोदिया गेन नों तमी की दें
1: मिगे आहरण ना रंगले एकमाकु जावी दकर नींगे ने तीत्ता में एम्मे कहरी गाहरण बुने फोन नानी जावी दके मेरा सुख होरी एम्मे बोड़ व्यफारी बेरी आए ಎಕಮಕು ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯೆಗ್ಗೆ ಗೆ ಮಿಗೊತನ್ ನುಹುನ್ನಾಯಕಂ ಎಂಗೇನೆ ದೋ
2: ಆ ಎಂಗೇನೆ ಹಮ್ನಾ ಹೆಂ ಬುಂಜಕಸ್ ಅನ್ನಗೆ ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯ ನುಹುನನ್ನು ಮಿರುಸು ಗೆ ಮಬಡು ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯ ಕ್ಯಾರಿಗೆ ವಸೀಫಾ ದಾ ಕೊರ ಮುಸಫೆನ್ ನುಹನ್ನಕೆ
1: ದೆಂ ಎಮಿ ಹುಂ ಕುರಿಮತಿ ಗಾಹರಿಂಗೆ ಅಗುಣು ವೆಟ್ಟೇನೆ ಗೊತೆನ್ ಉನ್ನಾನಿತ ಮಿಫಾರು ಹಾರಿಂಗೆ ದುವಸ್ತಾಣೆ
2: ಹಮ್ನಾ ಕೀ ಕೊರಂದ ದೊಗು ಹೆದಿ ದೊಗು ಹೆದುಮಗ ಬೇಣುಮ ಕೀ ಕೊಬಾ ಹಮ್ನಾ ಕ ನೇಂಗೇತ ದೊಗು ಹದಯಾಗೆ ಎಬ್ಬಸ್ ಮಿಯಕಂ ಅಬದಕು ನೂಳವೇನಕ ಕೊಂಬಸ್ ತುವಾಕು ಹಗೀಗೆ ಹಾಮವಾನಕ ಬೇಜಾರು ವಾಣಕ
1: ಅದ್ದೆ ಅದ್ದೆ ಬಲಾ ಹರಿಂಗೆ ಹೆಂಬುಣಿ ಹಮ ಚಾವಿದುಗೆ ಅಗು ಹಿಫಾಟ್ಟಂ ವೆಗೆಂದು ಎಕಮಕು ಚಾವಿದ ತಿಗೋಸ್ವಿ ಆಹರಿಂತ ಕೀ ಹಾರಂಗಳು
2: ಹಮ್ನಾ ಬುಣ ಹಮ್ನಾ ತಿಹುರಿ ಹಾ ದೊಗೆ ತಿಹದಿ ಹನ್ನಟ್ಟಕೆಯನ್ನು ತಿ ಹಮ್ನಾಗೆ ದೆಕ್ಕುನ್ ತೆರಿಕಂ ಬಡುಕಂ ಹಮ್ನಾ ಹೆದಿ ದೊಗೆ ಏಂ ಮೀಹುಂ ಹಮ್ನಾ ಕಿಹಾ ಮುಸ್ತದಿ ಹೇ ಹಮ್ನಾ ಉಳ್ಳನಿ ಬೊಡು ವಿಯಫಾರಿವೇರಿಯ ಕಾಯಿಂದೆಗೆನ್ನೆ ಬೊಡುಗೆ ಎಗ್ಗಯೇ ಏಂ ಮಿಹೆಂ ಕಿಯಾಗೆ ಮೀಹುಂ ಹಮ್ನಾಗೆ ಮೊಳುವಾಹಕ ದಕ್ಕಂ ಹಮ್ನಾ ಬೇಣುಂ ವಿ ತಿಕಾಲಕಂತ ಕುರಂ ಹಮ್ನಾ ದದಿಬ್ಬಿಸ್ ನುಗನೇತ ಹಮ್ನಾ ಅಹರ ನಗಳು ನಸಿಯತ್ತಿದ್ದೆಂತ ಥನವಸ್ಕಮ ಮುಸ್ತದಿ ಕಮೆ ನೂ ಹುರಿ ಹಚ್ಚಕಿ ಅನಕಾಗ ಫ್ಯಾಸಾವೆರಿಕಮ ತನವಸ್ಕಮ ಬಲೆಯಾಗ ಮೀಹುಂ ಮಿಂಕುರ ಮೀಹುಂ ನಕಿ ರಹಮತ್ತರಿಯಕ ಬೆಸ್ ಅದು ಏಹಿಂ ಗುಳುಮೆ ಬಾಬಂ ಬೆಸ್ ಕಮದ ಮೀಹುನನ್ನು ಎಗಾದ ಮೀಹುಂದಕ್ಕೆ ಆಹಾರ ಮರಫೋ ಹೇವೆ
1: ಜಾವಿದು ಮಡುಕೊಬ್ಬಲ ಜಾವಿದು ಏ ಕೋಫಿ ತಶ್ವಿಸ್ ಬಹಟ್ಟ ಅವಧಿದಣಿ